एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 13 जून 2026। श्रोते हो, सकाळचे 5:58 होत आहेत। आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं।

श्रोतेहो, आताच आपण वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगनसुरात शांताराम नांदगावकरांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, आताच आपण रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे आणि साथीदारांच्या सुरात वैभव देशमुख यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं किरण कुमार यांनी. यासोबतच भक्ती संगीताचा प्रवास आम्ही इथे समाप्त करीत आहोत. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोत्या, सुरुवातीला जाणून घेऊयात 13 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी 6:40 विचारपुष्पांतर्गत आचार्य प्र के अत्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल. लेखन बाबुराव उपाध्ये यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जाईल. सकाळी 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जाईल. सकाळी 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी 8:40 स्मृतिगाथा या कार्यक्रमात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं संकलन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे यांची, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. सकाळी 10:00 विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमाचं संकलन आणि निर्मिती पल्लवी सपकाळे यांची, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत

0: कराल टेकाम. सकाळी ठीक 10 वाजून 30 मिनिटांनी मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11 वाजता गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंधमध्ये अभिनेता अभिनेत्री संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्या माहितीवर आणि गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री ठीक 7 वाजून 10 मिनिटांनी सरकारच्या 12 वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. तसेच दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय तसेच ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 13 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोते हो, आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 14 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी ठीक 5 वाजून 53 मिनिटांनी सांकेतिक धूनने आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 5 वाजून 55 मिनिटांनी वंदे मातरम प्रारंभिक उद्घोषण आणि मंगलध्वनी आपण ऐकू शकाल. 6 वाजून 5 मिनिटांनी भक्ती संगीताचा आनंद आपणास घेता येईल. तर 6 वाजून 35 मिनिटांनी कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 6 वाजून 40 मिनिटांनी विचारपुष्प अंतर्गत समाज या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर बापूराव उपाध्ये यांचा, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी ठीक 6 वाजून 45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा आणि 6 वाजून 50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6 वाजून 55 मिनिटांनी दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. 7 वाजून 40 मिनिटांनी सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 8 वाजून 40 मिनिटांनी एक ही फिल्मचे गीत आपण ऐकता येईल. सकाळी ठीक 10 वाजता लोकसागर अंतर्गत 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त बालकामगार समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावर चंद्रकांत राऊत कामगार उपायुक्त अमरावती विभाग अमरावती यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी ठीक 10 वाजून 30 मिनिटांनी गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर 10 वाजून 50 मिनिटांनी जितेंद्र घोडके प्रायोजित कार्यक्रम आपणास ऐकता येईल. सकाळी ठीक 11 वाजता गीतगुंजन अंतर्गत आपकी फरमाईश आपण ऐकू शकाल. तर दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपणास ऐकता येईल. तसेच सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी ICC वुमन T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत एस बॅस्टन स्टेडियम बर्मिंगहॅम इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. सायंकाळी ठीक 7 वाजून 10 मिनिटांनी सरकारच्या 12 वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर पुन्हा क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन आपणास ऐकता येईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 14 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6 वाजून 40 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: आचार्य अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्राचं लाडकं आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. मराठीतील सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक नाटककार म्हणून त्यांची छाप आजही जनमनावर आहे. झुंजार आणि मार्मिक लेखणीचे पत्रकार मराठा वृत्तपत्राचे संस्थापक संपादक असलेले अत्रे हे प्रभावी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी दिलेलं योगदान अपूर्व आहे. एक उत्तम अभ्यासू आणि प्रखर वाणीचे स्पष्ट वक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या विडंबन काव्यानं मराठी साहित्य प्रांतात छाप निर्माण केली आहे. हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारे अत्रे यांची वाणी आणि लेखणी प्रखर होती. सामाजिक सुधारणेची ही गंगोत्री आजही मनामनाला ओलावा देत आहे. झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रेसम आचार्य अत्रेच असा त्यांचा सार्थ गौरव केला जातो. मराठीमध्ये अत्रेकालीन गुरुशिष्यांची महती सर्वच जपतात.

0: मराठीतील विनोदी ज्ञानपीठाचे आद्य शंकराचार्य म्हणून ओळखले जाणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि त्यांचे सर्वोत्तम शिष्य म्हणून आचार्य आत्रे यांना मानाचं स्थान आहे। ही परंपरा मराठी भाषेतील विनोदाची एक श्रीमंत परंपरा मानली जाते। आचार्य आत्रे यांनी अतिशय सोप्या भाषेत विनोद निर्मिती केली। आत्रेंचा विनोद हा उत्स्फूर्त, मुक्त, प्रसन्नता देणारा आहे। खाली जमीन आणि वर आकाश यामधील सुशिक्षित, अशिक्षित, असंस्कृत, अडाणी आणि वयोपरत्वे सर्वांना हसायला लावते ही फार मोठी अवघड गोष्ट आत्रेच करू शकले। उपाशी आणि दारिद्र्यात तळमळणाऱ्या माणसाला हसवणं हे अवघड काम फक्त आत्रेच करू शकले। आचार्य आत्रे यांनी 1933 साली लिहिलेलं साष्टांग नमस्कार नाटक सर्वांना उद्बोधक वाटलं। साष्टांग नमस्काराचं फाजील बेड असलेल्या रावबहादूर शेषाद्रीबरोबर ज्योतिषाचं मनस्वी बेड असलेला त्यांचा मुलगा सिद्धेश्वर आणि काव्याचं अतिरिक्त बेड असलेला कवी भद्रायू यांची अतिशयोक्त पण बहारदार अशी ही शब्दचित्र प्रभावीपणे मनात घर निर्माण करतात। केवळ प्रेक्षकांचं विनोदपूर्ण मनोरंजन करणं हा आत्र्यांचा निर्मळ हेतू आहे। अर्थात कधी कधी अतिरेकी गोष्टी, प्रसंग, व्यक्ती फाजील अतिरेकानं कशा हास्यास्पद ठरतात हेही आत्र्यांना दाखवायचं आहे। भ्रमाचा भोपळा हे असंच विनोदी प्रहसन आहे। लग्नाची बेडी या नाटकात आत्रे यांनी सामाजिक सहेतुकतेची बैठक स्वीकारलेली आहे। नाटकाची सूत्रधार सिनेमा नटी रश्मी कर्वी ते सर्वांना सांगतात, पुरुषांच्या उच्छृंखल प्रवृत्तीला लग्नाच्या बेडीचं बंधन हवं तरच संसार सुखाचा होईल। तसंच बायांनो, आपला शृंगार शाबूत ठेवा आणि आपले नवरे सांभाळा असं हे साधं सोपं तत्वज्ञान आहे। वंदे मातरम मधील राजकीय पार्श्वभूमी, मी उभा आहे मधील निवडणुकीचे राग रंग त्यांनी विनोदी पद्धतीनं रेखाटले आहेत। पराचा कावळा, प्रेम की पैसा, पाणी ग्रहण, कवडी चुंबक यातील विडंबन वृत्ती प्रेक्षकांना आकर्षित करते। घराबाहेर, उद्याचा संसार, जग काय म्हणेल ही गंभीर नाटकं ही तितकीच प्रभावानं मराठी मनावर विराजमान झाली आहेत। आचार्य आत्रे यांनी अनेक क्षेत्रात आपली छाप निर्माण केली। त्यांच्या झेंडूंची फुलंच्या विडंबनाचा सुगंध आणि रंग मनाला अंतर्मुख करतो। रविकिरण मंडळातील कवींच्या कवितांचं केलेलं हे विडंबन उद्बोधक ठरलं। त्यांचं कऱ्हेचं पाणी हे 5 खंडांतील आत्मचरित्र मराठी माणसांचं आणि भाषेचं भूषण आहे। जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे, तिचा कितीही आस्वाद घ्या, कंटाळा येत नाही आणि तृप्ती कधी होत नाही असं आचार्य आत्रे म्हणत असत ते अगदी यथार्थ आणि अंतर्मुख करणारं आहे।
1: श्रोतेहात्याच आपण प्रख्या आत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन ऐकल्यात। लेखन होतं बाबुराव उपाते यांचं, तर वाचक स्वरूपता बाबासाहेब खराडे यांचा। सकाळचे 6:45 झाली आहेत। आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत। तोवर प्रतीक्षा करावी।
2: मूळ जागा सोडून खाली उतरते। हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो। पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्ग ही सेल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाची ही घडी होते, त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो। त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर युनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे। दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनी मार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं। तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनी मार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनी मार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो। याचे कारण काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण। पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतं।

0: उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढले जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची, शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतार वय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात, त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत, तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा, तर पहिली गोष्ट प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं बी सी मंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढली. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रेय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहर सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला

नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोट तिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे, तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी, तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत.

0: वाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी, तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे, ज्यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आज दुपारी दोन वाजून
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूयात दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी सन 1886 रोजी कॅनडातील व्हॅनकुव्हर शहर आगीत बेचिराख झाले होते. सन 1934 मध्ये व्हेनिसमध्ये ॲडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची आजच्याच दिवशी भेट झाली होती. सन 1956 मध्ये पहिली युरोपियन चॅम्पियन कप फुटबॉल स्पर्धा रिअल माद्रिदने जिंकली होती. 1978 मध्ये इस्रायली सैन्याने लेबनॉन मधून माघार घेतली होती. 1983 मध्ये पायोनियर 10 हे अंतराळात सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानव निर्मिती वस्तू ठरली होती. सन 1997 मध्ये दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत 59 जण मृत्युमुखी पडलेत तर सुमारे 100 जण जखमी झाले होते. सन 2000 मध्ये स्पेनमधील मादित्र येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथक आनंद याने 12 लढतीत विजय मिळवला होता. सन 2002 मध्ये अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र करार या करारातून अमेरिकेने माघार घेतली होती. सन 1822 मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल स्ट्रीट यांचा जन्म झाला होता. सन 1831 मध्ये प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणिततज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1923 रोजी गीतकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म

सन 1937 मध्ये द इंडिपेंडंटचे सहसंस्थापक आंद्रेस व्हिटॅम स्मिथ यांचा जन्म झाला. सन 1965 मध्ये भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म झाला. तर सन 1994 मध्ये भारतीय तिरंदाज पद्मश्री दीपिका कुमारी यांचा जन्म झाला. सन 1951 मध्ये मेक्सिकन कुस्ती प्रवर्तक लुचा लिब्रा आ वर्ल्ड वाईडचे संस्थापक अँटोनिया पेना यांचा जन्म झाला. सन 1967 मध्ये भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमकर यांचं निधन झालं. सन 1969 रोजी विनोदी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, शिक्षण शास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशव कुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचं निधन झालं. सन 2022 रोजी बंगाली कलाकार शुभोमय चॅटर्जी यांचं निधन झालं. सुविचार, नम्रता आणि सद्गुणांनी जीवन अधिक सुंदर होतं. तर श्रोतेहो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 MHz वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
5: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहिता

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
3: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर।

0: शोधताय? फोन उचला, एफएम लावा आणि 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
2: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहा. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
5: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला, त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

एफएमएन 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, सकाळचे 7:07 झाली आहेत। आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत, तोवर प्रतीक्षा करावी।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारी से बोला सोच
1: के मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: के मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
2: श्रोते हो 7:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरा मोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेलेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडन मध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल

0: मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर वन राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
1: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज अनुदान तंत्रज्ञान बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्ट पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला

भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटन विषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिसकुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:21 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
0: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी. तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोतेहो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी.

0: आम्ही त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
4: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
5: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
6: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
5: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
6: आजच संपर्क करा.
7: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन. 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला.
8: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
7: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प.

0: हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्व पाहतो आपण, ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती तसे तत्व आहेत ते. म्हणजे जनरली आपण पाहतो की ही काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतराने ते दुष्परिणाम जाणवले हळूहळू. म्हणजे असं नाहीये की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाहीये. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले काय यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्त्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्या वेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, ह्या उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा? सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्ट पासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावर संख्येवर. आपल्या शेतकऱ्याकडे जनावर संख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाहीये हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाहीये, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे तर काय, तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशा प्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, आपल्या शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, ते आता घेतली जात आहे. ते म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदला संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग बोललो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे गर्भग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केली आहे ते म्हणजे अति मशागत हलवहलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवामान बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी

0: करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण यामध्ये यश मिळवू शकतो आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळतंय आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं तर ही महत्वाची आहे, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
0: आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो ना अगोदर रासायनाकडे. खतं आपण आणली म्हणजे पोषण करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघांना जर पर्याय काय आहे का याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळं जे पर्याय आहेत. ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं. हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतन केली आपण. आता आपण सुरुवात म्हणजे असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारच्या 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गुळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचे पावडर बनवणे आणि ते हवे त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचा मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावर वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
1: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतात आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची?
0: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि त्या वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एकतर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हाही कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पीक असो आपण कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
1: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोतेओ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्व

महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्त्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलत. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
2: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते.
3: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण देऊन गेला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

0: श्रोते हो, आताच आपण अवधूत गुप्ते यांच्या आणि साथीदारांच्या सुरात हे गीत ऐकलं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
2: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
3: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.

0: श्रोतेहो, आताच आपण शंकर महादेवन यांच्या सुरात आणि संगीत निर्देशनात जावेद अख्तर यांची शब्दरचना ऐकली.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण अदनान सामी आणि आशा भोसले यांच्या सुरात रिझा उर रेहमान यांची रचना ऐकली. संगीत दिलं होतं अदनान सामी यांनी.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते हो, सकाळचे 8 वाजले आहेत. आता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीने केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्चभ्रू गटात स्थान मिळालं.

असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद, कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3.25 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तिवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली, तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. ICC महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.

सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची पीव्ही सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सु युचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली एनसीआर भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्मृती गाथा.
4: आकाशवाणीच्या वैभवशाली 90 वर्षांच्या परंपरेची वाटचाल कार्यक्रम स्मृती गाथा. स्मृती गाथा, स्मृती गाथा.
0: नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या स्मृती गाथा या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबाबत आकाशवाणीचं काय काय योगदान आपल्याला लागतं या संदर्भात बातचीत करीत असतो. चला तर मग अशाच एका जुन्या आठवणींना आजच्या स्मृती गाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उजाळा देऊयात. श्रोते हो, खरं सांगायचं झालं तर माझं रेडिओशी नातं बिलकुलच नव्हतं, पण माझ्या मामांच्या रोजच्या सवयीमुळं हे नातं कदाचित जोडल्या गेलं असं जरूर म्हणता येईल. कारण माझ्या मामाच्या दिवसाची सुरुवात ही रेडिओच्या प्राथमिक धुनीने व्हायची.

0: वाईट हे मात्र आपल्याला नीटस कळतही नसतं. पण म्हणतात ना, आपल्या आजूबाजूच्या वातावरणांचा संस्काराचा खूप फायदा आपल्याला होत असतो. हे कळत जरी नसलं तरी मोठं झाल्यावर मात्र ते आपल्याला नक्कीच कळत असतं. त्यावेळेस झोपेत कानावर पडणारी ती आकाशवाणीची धून. त्यानंतरची उद्घोषणा आणि मग मंगल ध्वनी.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं अमरावती केंद्र आहे. श्रोतेवाता प्रसारण सेवेला सुरुवात करीत आहोत. प्रसारणास सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

हिंदी समाचार तर ऐकल्याशिवाय माझ्या मामांच्या हातातील चहाचा एक घूट तोंडातही जात नव्हता. आणि मग काय, त्या 5 मिनिटाच्या बातम्यांमुळे माझ्या मामीच्या मागे चहासाठीचा तो मामाचा सततचा नांदा. मामीना तशी चिडचिड व्हायची, पण त्या 5 मिनिटांच्या बातम्यानंतरचा लागणारा तो भक्ती संगीताचा प्रवास मात्र खूप छान वाटायचा. कारण दिवसाची सुरुवात ही प्रभूंच्या गीतांनी आणि गरम गरम चहानी व्हायची.

0: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ।
1: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ।
0: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती।
1: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ।
2: मग काय, अख्खा दिवस छान जायचा बर का। खर तर मामींना घड्याळ पाहायला वेळ कुठे मिळायचा। घरातली पहाटेची सगळी काम आटपून मग मुलांच्या शाळेची तयारी, मामांच्या ऑफिसची तयारी, या सगळ्यांची तयारी करत असताना तिची मात्र खूप घाळमेळ व्हायची। पण रेडिओ होता की तिच्या सोबतीला संगीत सरिता लागलं की 7:30 वाजलेत हे मात्र ती आठवणीने समजायची। हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम असायचा, तो तिला खूप आवडायचा। अशाच रेडिओवरच्या कार्यक्रमांमुळे मामींना वेळ माहीत पडायची। तेव्हा घड्याळाचं काम हा रेडिओच करायचा आणि आताही ते काम तो व्यवस्थित रित्या करतच येतोय। कारण आकाशवाणीची वेळ म्हणजे परफेक्ट वेळ समजून रसिक श्रोते आपल्या घड्याळाचा वेळ ठरवून घेत असताना आपल्याला नक्कीच दिसून येतात।

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रुते हो, आमचा अख्खा दिवस जरी शाळेत गेला असला ना तरी घरी आल्यावर तासभर खेळून यायचो. मग काय, पुढचा तास असायचा तो अभ्यासाचा. अभ्यास करता करता मामांचा रेडिओ मात्र बंद होत नव्हता हो, कारण ऑफिस मधून आले की त्यांचा रेडिओ मात्र न चुकता सुरू व्हायचा. कधी कधी तर मामा आणि मामींमध्ये भांडणही व्हायचं की मुलं अभ्यास करतात, तुम्ही काय तो रेडिओ लावून बसता, मुलांना अभ्यास करू द्यात. पण मामा मामा काही ऐकायचे नाहीत, बरं म्हणत आणि मग रेडिओचा आवाज मात्र थोडा कमी करायचे आणि रेडिओवरच्या कार्यक्रमांचा आनंद मात्र ते मनसोक्त घेत असायचे. खरं सांगायचं झालं तर सायंकाळचे कार्यक्रम मलाही ऐकायला खूप आवडायचे, कारण रेडिओचे सूर कानावर मोहिनी घालायचे. फौजी भाइयों की पसंद के फिल्मी गाणे जीवाचा त्राण करून हा कार्यक्रम मी आवर्जून ऐकायचे, कारण आपल्या भारत देशासाठी ज्या वीर जवानांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या प्रती आपलं प्रेम जिव्हाळा वाढावा आणि देशाप्रती आपणही काही देणे लागतो ही उमेद या कार्यक्रमातूनच आपल्याला मिळायची. म्हणूनच फौजी भाइयों की पसंद के फिल्मी गाणे हा कार्यक्रम मला खूप ऐकायला आवडायचा.
2: रुद्र रौद्र हो चुका ये पद्मनाभ क्रुद्ध है, रण रण के कण कण में सिंधु जल शुद्ध है, खंड खंड शूल दंड ये प्रचंड युद्ध है, पांचजन्य के ध्वनि में राम कृष्ण बुद्ध है, ये प्रचंड युद्ध है, ये प्रचंड युद्ध है, खंड खंड शूल दंड.

0: लहानपणी नकोसा वाटणारा हा प्रवास दिवसेंदिवस वाढतच गेला आणि रेडिओ आपली आकाशवाणी कधी आपलीशी झाली हे मात्र कळलंच नाही. खरं तर आपत्कालीन परिस्थितीत आकाशवाणी हे आपत्कालीन सूचना आणि माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, जे सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून लोकांना सुरक्षिततेच्या सूचना, मदत कार्य आणि परिस्थितीबद्दल ताजी माहिती देखील पुरवते. तसेच नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करते, जसे की आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त झालेले संदेश असो की मग प्रादेशिक रस्ता सुरक्षा संदर्भातील संदेश आकाशवाणीच्या माध्यमातून लवकरच आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. हो ना,
1: चक्रीवादळामुळे होणाऱ्या नुकसानीला आपण टाळू शकत नाही, पण आपण आपल्या घरात अत्यंत सुरक्षितपणे राहू शकतो. आपल्या घराचे दरवाजे खिडक्या मजबूत करून घ्या आणि घराला सुरक्षित करा. विजेची मेन लाईन, गॅसची लाईन बंद करा. खिडक्या दरवाजे बंद ठेवा. रेडिओ ऐका आणि फक्त खात्रीशीर अधिकृत सूचनांचं पालन करा. जोपर्यंत सावधानतेचा अधिकृत संदेश येत नाही तोपर्यंत बाकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अशा काळात उकळून थंड केलेलं पाणी किंवा क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर करा. जर आपलं घर काही कारणांमुळे असुरक्षित वाटत असेल तर चक्रीवादळ येण्या अगोदर अशा धोकादायक इमारतीमधून तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. सावधानतेतच खरी हुशारी आहे. राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण, भारत सरकार यांच्या द्वारा जनहितार्थ प्रस्तुत.
0: श्रोतेहो, पूर, भूकंप, अवकाळी पाऊस किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आकाशवाणीच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा तात्काळ सूचना देतात. इतकंच नाही तर जखमींना मदत कशी करावी, सुरक्षित ठिकाणी कसं राहावं, काय करावं आणि काय करू नये याबाबतही मार्गदर्शन केल्या जाते. तसेच दुर्गम भागापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आकाशवाणी एक प्रभावी माध्यम आहे, कारण रेडिओ सिग्नल दूरवर पोहोचतात आणि मोबाईल नेटवर्क खंडित झाले तरीही ते काम व्यवस्थित करतात. इतकंच नाही तर विमान अपघातांसारख्या गंभीर परिस्थितीतही पायलट मेडे हा शब्द वापरून मदतीची याचनाही करतात, जो रेडिओ संप्रेषणाचा एक भाग आहे. सोबतच आपत्कालीन क्रमांकही आकाशवाणीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवले जातात. म्हणूनच आकाशवाणी ही आपत्कालीन परिस्थितीत लोकांपर्यंत जलद आणि विश्वसनीय माहिती पोहोचवणारं एक महत्त्वपूर्ण असं माध्यम आहे.

0: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ,
1: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ।
0: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती।
1: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: चला तर मग श्रोते हो, आजच्या स्मृती गाथा या कार्यक्रमात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्या संदर्भात आजचा कार्यक्रम आपण ऐकलात। पुन्हा भेटूयात नवीन विषयासह स्मृती गाथा या कार्यक्रमात, याच दिवशी याच वेळेला। आता तुर्तास आपल्या रेडिओ मैत्रीला द्या रजा। नमस्कार।
4: आकाशवाणीच्या वैभवशाली 90 वर्षांच्या परंपरेची वाटचाल, कार्यक्रम स्मृतिगाथा, स्मृतिगाथा, स्मृतिगाथा।
3: श्रोते हो, स्मृतिगाथा या कार्यक्रमाची सादर करते होते पहियालाल टेकम। FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच।
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने हिऱ्यांचे असो वा मोत्यांचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा।
6: पुन्हा गाडगे आणि सन्स, गेली 12 वर्षे आपल्या विश्वासास खरी उतरलेली सुवर्ण पेढी। JK टॉवर्स, राजापेठ, अमरावती।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz वर। आता आम्ही

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणि

0: पता क्यों नहीं इसको हम कैश करें।
1: लक्ष्मीकांत प्यारे लाल की जोड़ी के प्यारे लाल।
0: तो देखिए उसका अंतरा है दरा दरा दरा दरा। अब ये क्या उल्टी हरकत है, हम लोग जो गाते हैं दरा तारा दरा तारा, लेकिन मेहंदी हसन साहब की खास उठंग था, तो हमने वो चीज ऐसे उठा के रख दिया कि लोगों को मालूम भी नहीं पड़ा और लोगों ने खाक के बाहर।
1: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर। विविध भारती, आपका जीवन संगीत। आप सुन रहे हैं विविध भारती।
2: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत। पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात।
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा दाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने हिऱ्यांचे असो वा मोत्यांचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा दाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा।
4: पुन्हा दाडगे आणि सन्स गेली 12 वर्षे आपल्या विश्वासास खरी उतरलेली सुवर्ण पेढी। जेके टॉवर्स राजापेठ अमरावती।
5: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
6: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
5: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
7: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
8: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ।
9: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ।
8: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
9: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ।
2: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत कार्यक्रम ज्ञानामृत।
10: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
2: श्रोत्यांनो, विविधा अंतर्गत ज्ञानामृत या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन पल्लवी सपकाळे यांनी केलं आहे। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम।
11: हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग श्रोते हो। आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी पल्लवी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते। कसे आहात? नक्कीच छान असाल। प्रत्येक मावळणारा दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी नवी सुरुवात आहे। ह्या सुविचारांसह सुरुवात करूया ज्ञानामृत या कार्यक्रमाला। श्रोते हो, 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून ओळखला जातो। या दिनाचे महत्त्व म्हणजे जीव वाचवणे। तुमच्या एक युनिट रक्तदानाने जवळपास 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात। रक्तगट प्रणालीचा शोध लावणारे नोबेल विजेते कार्ड लॅटस्टेनर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। रक्तदानाशी संबंधित गैरसमज दूर करून अधिकाधिक लोकांना स्वैच्छिक रक्तदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी ह्या दिवसाची जागरूकता आवश्यक असते। नियमित रक्तदानामुळे शरीरातील नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया जलद होते। रक्तदात्याच्या आरोग्याची मोफत तपासणी होते। नियमित रक्तदानामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित राहून हृदयविकाराचे धोके कमी होऊ शकतात। जर आपल्याला रक्तदान करायचे असेल तर रक्तदात्याचे वय 18 ते 65 दरम्यान असावे। रक्तदात्याचे वजन किमान 50 किंवा त्यापेक्षा जास्त असावे। हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा जास्त असावे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणून आपल्या रक्तदानाने आपण इतरांचा जीव वाचवू शकतो। श्रोते हो, स्टेफी ग्राफ या जर्मनीच्या जागतिक दर्जाच्या माजी टेनिसपटू आहेत। त्यांना टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट

खेळाडूंपैकी एक मानले जाते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विक्रमी 22 ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावले आहेत. त्यांचा जन्म 14 जून 1969 रोजी झाला. 1988 या एकाच वर्षात सलग 4 ग्रँड स्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम स्टेफी ग्राफ यांच्या नावावर आहे. त्या तब्बल 377 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होत्या. जो कोणताही पुरुष किंवा स्त्री टेनिसपटूसाठी एक अबाधित विक्रम आहे. 2015 त्यांनी केरळ पर्यटन विभागाने आयुर्वेद पद्धतीची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली. त्यांनी टेनिस जगातील दिग्गज खेळाडू आंद्रे आगासी यांच्याशी ऑक्टोबर 2001 विवाह केला आणि 1999 त्यांनी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली. श्रोते हो, आर्या आंबेकर हिचा जन्म 16 जूनला झाला. 2008 सारे गम प लिटिल चॅम्प या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली. ती सध्या काय करते ह्या चित्रपटातूनही तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आर्याने सारे गम प च्या पहिल्या पर्वात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तिच्या सुमधूर आणि शास्त्रीय गायकीवर आधारित आवाजामुळे तिने संगीत सृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. माझा होशील ना, तुला पाहते रे यासारख्या लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत तिने गायले आहे.

श्रोत्या, दरवर्षी 16 जून रोजी जागतिक सागरी कासव दिन साजरा केला जातो. सागरी कासवांचे महत्व, त्यांचे संवर्धन आणि त्यांना भेडसावणारे धोके याबद्दल जगभरात जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सागरी कासवांच्या जीवशास्त्राचे जनक मानले जाते डॉक्टर आर्ची कार यांना, आणि याच दिवशी त्यांचा जन्मदिवस असतो. म्हणून या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. सागरी कासवे पृथ्वीवर 100 दशलक्ष वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात आहेत, म्हणजे ती डायनासोरच्या काळापासून आहेत. जगभरात समुद्री कासवांच्या 7 प्रजाती आढळतात. त्यात ऑलिव्ह रेडले, ग्रीन आणि लेदर बॅक प्रमुख आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर, विशेषत रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात ऑलिव्ह रेडले कासवे अंडी घालण्यासाठी येतात. त्यांच्या संवर्धनासाठी किनारपट्टीवर दरवर्षी कासव महोत्सव भरवले जातात. श्रोतेहो, 17 जून रोजी पाळला जातो जागतिक वाळवंटीकरण विरोधी दिन. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे वाळवंटीकरण आणि दुष्काळ यासारख्या गंभीर समस्यांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि जमिनीची धूप आणि अवनती रोखण्यासाठी शाश्वत उपाय शोधणे. जमिनीची होणारी धूप आणि त्यामुळे वाळवंटात होणारी वाढ थांबवण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यासाठी या दिवसाचा महत्व आहे. वाळवंटीकरण, जमिनीचा ऱ्हास, दुष्काळ यासारख्या गंभीर जागतिक समस्यांविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ह्या दिवसाचे प्रयोजन केले जाते. जागतिक वाळवंटीकरण विरोधी सप्ताहाचा असा कोणताही स्वतंत्र आणि अधिकृत जागतिक सप्ताह नसला तरी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने 17 जून रोजी हा दिवस जागतिक स्तरावर विविध कार्यक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अत्यंत कमी पाऊस, वनस्पतींसह प्राणीजीवनही विरळ अशा अतिकोरड्या भागास वाळवंट म्हणून ओळखले जाते. यामध्ये अतिथंड प्रदेशाचाही समावेश होतो. पृथ्वीच्या 18% भाग उष्ण तर 16% भागावर थंड वाळवंटाचा प्रदेश आहे. दरवर्षी या टक्केवारीत वाढ होत आहे, त्यामुळे वाळवंटीकरण जगासमोरील प्रमुख समस्या बनली आहे. संयुक्त राष्ट्रांनी 1992 मध्ये रिओ दी जॅनिरो येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत या संदर्भात ठराव मांडला. 1994 मध्ये वाळवंटी प्रतिरोधक कार्यक्रम जगभर सुरू झाला. या भयावह समस्येची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी संयुक्त राष्ट्राच्या वतीने जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधी दिन हा पाळला जातो. महाराष्ट्रातील 14.93% क्षेत्रावर वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी धक्कादायक माहिती इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि अहमदाबाद येथील स्पेस अप्लिकेशन सेंटरने 2016 केलेल्या अभ्यासातून समोर आली. या संस्थांनी केलेल्या अभ्यासापैकी 2003 ते 2005 आणि 11 ते 13 या कालावधीमधील महाराष्ट्राचा भूभागाचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील मागील 15 वर्षांमध्ये वाळवंटीकरणात 1.55% भर पडली आहे. महाराष्ट्रात वाळवंटीकरणाच्या प्रक्रिया मोठ्या भूभागावर सुरू आहे. राज्यात क्षारपट जमीन, पडजमीन, रहिवासीकरण झालेली जमीन यामुळे वाळवंटीकरणाची प्रक्रिया होत असल्याचे निरीक्षण

करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा विचार करता वाळवंटीकरण रोखण्यासाठी प्रामुख्याने जमिनीची भूजल पातळी कशी वाढवता येईल याचा सर्व यंत्रणांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनी मुरवणे तसेच भूजल पातळी शाश्वत राहील यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे असे या अभ्यासात निदर्शनात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हरित पट्टा कमी होत आहे. बेसुमार वृक्षतोड आणि वृक्षारोपणाचा अभाव यामुळे ही समस्या गंभीर होत आहे. शहरांमधील रहिवासी आणि औद्योगिक पट्ट्यांमधील बांधकाम हे पर्यावरण पोषक नाही. भूजल पातळी खूप खालावली आहे. नद्या तलाव सरोवर प्रदूषित झाले आहेत. बेसुमार पाणी याचा वापर होत आहे. या सर्वांमुळे वाळवंटीकरण प्रक्रिया वेगाने होत आहे. उपाययोजना करण्यासाठी गावांपासून तर महानगरांपर्यंत लोकसहभाग असणे आवश्यक आहे. वाळवंटीकरणाचा सर्वाधिक वाटा असणाऱ्या राज्यांमध्ये राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राजस्थान, झारखंड, दिल्ली, गुजरात, गोवा राज्यामध्ये 50% भूभागाचे वाळवंटीकरण होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील काही वर्षांमध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे तेलंगणा, राजस्थान आणि ओडिसा, उत्तर प्रदेशमधील वाळवंटीकरणाचा वेग थोडा मंदावला आहे. वाढत्या वाळवंटीकरण संकटाला मुकाबला करण्यासाठी उपलब्ध जमिनीची उत्पादकता वाढवणे, वर्षाला अधिक पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, जमिनीची धूप कमी होण्यासाठी अतिपाण्याचा वापर टाळणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी उपाययोजना करणे, बेसुमार वृक्षतोडीला लगाम घालणे, आपल्या नैसर्गिक साधनसामुग्रीचा पुनर्वापराला उपाययोजनाच्या गांभीर्याने अंमलबजावणी करणे हे खूप आवश्यक आहे असे अभ्यासक सांगतात. संपूर्ण जगाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुढील 9 वर्षांमध्ये अन्न उत्पादनास अतिरिक्त 300 दशलक्ष हेक्टर जमीन लागणार आहे. शेतीसाठी अतिरिक्त जमिनीचा वापर टाळण्यासाठी जमीन सुधारणे आणि पुनर्प्राप्ती ही 2021 ची संयुक्त राष्ट्रांची थीम आहे. दुष्काळ वाढणे, वाळवंटीकरण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये राजकीय इच्छाशक्तीबरोबरच लोकसहभागही तेवढाच आवश्यक आहे असे म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे पाणी. पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि त्याचे योग्य नियोजन आणि जतन करणे ही काळाची गरज आहे. घराच्या छतावरील पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करणे, गावामध्ये आणि शेतात शोष खड्डे बनवून पावसाचे पाणी जमिनीत पुरवणे, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणे, नळ उघडे न सोडणे, गाड्या धुण्यासाठी बादलीचा वापर करणे आणि पाण्याची गळती थांबवणे हे मुख्य गोष्टी आपल्याला करावे लागतील. त्याचबरोबर जर जमिनीचे धूप थांबवायचे असेल तर आपल्याला वृक्षारोपण हे जास्तीत जास्त प्रमाणात करावे लागेल. झाडांची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे मातीची धूप रोखण्यासाठी झाडे लावणे, डोंगर उताराच्या पायऱ्यांची शेती करणे, रासायनिक खतांचा अतिवापर टाळून गांडूळ खत आणि शेण खताचा वापर वाढवणे, त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकाच जमिनीत वेगवेगळी पिके आलटून पालटून घेणे. पाणी आणि माती हे एकमेकांशी जोडलेले घटक आहे. जलसंधारणामुळे मातीची धूप कमी होते आणि मातीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी क्षमता वाढते. माती वनस्पतीच्या वाढीसाठी, प्राण्यांचे जीवन आणि लाखो सूक्ष्मजीवांसाठी आवश्यक पोषण तत्वे प्रदान करत असते. तथापि माती अस्थिर किंवा प्रदूषित झाली तर जीवनचक्र थांबते. त्यामुळे मृदा संवर्धन पद्धती ही अतिशय महत्वाची आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार मृदा संवर्धनासाठी प्राथमिक धोके म्हणजे हवामान बदल आणि पारंपरिक शेती पद्धतीमध्ये माती दूषित करण्याच्या हानिकारक कीटकनाशकांचा अतिवापर, स्लॅश आणि बर्न पद्धती, जमिनीचा अतिवापर यांचा समावेश होते आणि हे धोके कमी करणे हे मृदा संवर्धनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. कीटकनाशकांच्या वापरांमुळे माती तसेच जवळच्या वनस्पती आणि पाण्याचे स्रोत हानिकारक रसायनांनी दूषित होऊ शकतात. दूषित होण्याव्यतिरिक्त पिकांवर वापरलेली रसायने महत्वाच्या फायदेशीर कीटकांसाठी विषारी असू शकतात, जसे की मधमाशा, मासे, पक्ष्यांची संख्या. नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित झालेल्या USA मधील पक्ष्यांच्या जैवविविधतेबद्दल अलीकडील अभ्यासानुसार 1970 पासून गवताळ प्रदेशातील पक्ष्यांची लोकसंख्या कमी झाली आहे. ही घट होण्यामागची कारणे म्हणजे कीटकनाशकांचा वाढता वापर.

स्लॅश अँड बर्न फार्मिंग म्हणजे शेतजमीन तयार करून जंगले जाळणे आणि साफ करणे. ही पद्धत वनस्पती प्रजाती नष्ट करते आणि वन्यजीवांना त्यांना नैसर्गिक अधिवासातून विस्थापित करते. स्लॅश आणि बर्न वापरून साफ केलेली जमीन केवळ शेतीसाठी उत्पादनक्षम असतानाच वापरली जाते. एकदा त्यांची प्रजनन क्षमता गमावली की जंगलाचा दुसरा भाग साफ करण्यासाठी ओळखला जातो. ही टिकाऊ प्रक्रिया अविरतपणे पुनरावृत्ती होते. निरोगी परिसंस्थेला समर्थन देण्यासाठी मातीला पुरेशा प्रमाणात पुनर्प्राप्त होण्यापासून प्रतिबंधित करते. जमिनीच्या अतिवापरामुळे जागतिक हवामान चक्रात मातीची भूमिका बजावण्याची क्षमता मर्यादित होऊ शकते. जसे की लाकूड आणि चराईसाठी जंगले, जंगले ओव्हर कटिंग केल्याने वनस्पतीच्या नैसर्गिक पुनरुत्पादनापेक्षा जास्त वाढ होऊ शकते, ज्यामुळे मातीची धूप वाढू शकते. परिणामी जमीन आणि जिरायती गमावून वाळवंट बनू शकते. अन्न उत्पादनासाठी माती आवश्यक आहे. पिकांच्या वाढण्यासाठी मातीची गरज असते आणि शेतातील प्राण्यांना खाद्यासाठी वनस्पती आवश्यक असते. मातीचे संवर्धन केल्याने अन्न सुरक्षित करण्यासाठी आणि निरोगी समुदायांना प्रोत्साहन मिळू शकते. म्हणून आपल्याला मृदा संवर्धन करणे अतिशय गरजेचे झाले आहे. मातीतील जीव शाश्वत अन्न प्रणाली सुनिश्चित करतात, हवामान बदल कमी करतात. वनस्पती आणि प्राणी अन्न निवारा आणि अधिकसाठी मातीवर अवलंबून असतात. मातीमध्ये बुरशी, एकपेशीय वनस्पती आणि एक कोशिकीय आणि बहुपेशीय जीवांचे घर आहे. हे उघड्या डोळ्यांना अदृश्य असतात, जसे की जीवाणू आणि प्रोटोजोआ ते मातीतून फिरत असतात. सूक्ष्मजीव ड्रेनेज आणि मातीची रचना सुधारण्यास मदत करतात, त्यामुळे माती अधिक सुपीक आणि उत्पादनक्षम बनते. मृदा संवर्धन टिकाऊपणात योगदान देते. मातीची गुणवत्ता आणि उत्पादकता सुधारते. वाढीव प्रजनन क्षमतेमुळे पीक उत्पादनात सुधारणा होते. रासायनिक खतांची गरज कमी होते आणि पैशाची बचत होते. पाणी घुसखोरी अनुकूल करते. चांगल्या गाळण्यामुळे पाण्याचा साठा वाढतो. माती कोरडे होण्यापासून रोखते. अन्न आणि निवारा देते. माती उत्पादन करण्यासाठी वनस्पती सर्व प्रकारच्या पाण्याचा शोध पोषण देते आणि घटकांपासून संरक्षण देते.

श्रोत्या, 12 जून ह्या दिवशी जागतिक बालकार कामगार विरोधी दिन म्हणून जगभरात पाळला जातो. बालमजुरीचे निर्मूलन करणे आणि 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवण्यास कायदेशीर प्रतिबंध करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 2002 मध्ये या दिनाची सुरुवात केली. बालमजुरी ही अनिष्ट प्रथा संपवून मुलांना शिक्षणाचा अधिकार देणे हा या दिनामागचा प्रमुख उद्देश आहे. 1986 या कायद्यानुसार 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योग आणि हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास सक्त मनाई आहे. सध्याच्या कायद्यानुसार काही बदलांनुसार 14 ते 18 वर्षीय वयोगटातील मुलांनाही अति धोकादायक उद्योगांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 14 वर्षाखालील मुलांकडून कोणतीही अंग मेहनतीची कामे करून घेऊ नये हा कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. बालपण हे शिक्षणाची आणि खेळण्याची वय असते, कष्ट करण्याचे नाही. बालमजुरीमुळे मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि समाजाच्या हिताचे असते. जर तुम्हाला कुठेही बालकामगार काम करताना दिसले, तुम्ही त्याची तक्रार श्रम मंत्रालय किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात करू शकता. आपण सर्वांनी मिळून बालमजुरीला विरोध केला पाहिजे आणि मुलांना शिक्षण मिळवण्यासाठी मदत केली पाहिजे. कोड म्हणजेच विटिलिगो ही एक दीर्घकालीन त्वचेची स्थिती असून त्वचेचे टिपके त्यांचे रंगद्रव्य गमावतात. त्वचेवर परिणाम झाल्याने पॅचेस पांढरे होतात आणि सामान्यतः तीक्ष्ण समास असते. त्वचेचे केस देखील पांढरे होऊ शकतात. तोंड आणि नाकाच्या आतील बाजूस देखील सामील होऊ शकते. थोडक्यात शरीराच्या दोन्ही बाजूंना त्रास होतो. बऱ्याचदा त्वचेच्या क्षेत्रावर पॅच सुरू होतात जे सूर्याशी संपर्क साधतात. काळ्या त्वचेच्या लोकांमध्ये हे अधिक लक्षात येते. विटिलिगोमुळे मानसिक तणाव उद्भवू शकतो. त्वचा रोगाचे नेमके कारण माहीत नाही असे मानले जाते की हे अनुवंशीय संवेदन क्षमतेमुळे पर्यावरणीय घटकांमुळे उद्भवू शकतो. या त्वचा रोगाला कोणताही ज्ञात इलाज नाही. हलकी त्वचा, सनस्क्रीन आणि मेकअप या सर्व गोष्टी शिफारस केल्या जातात. इतर उपचार पर्यायांमध्ये स्टेरॉइड क्रीम किंवा प्रकाश पॅचेस अधिक गडद करण्यासाठी फुटथेरपीचा समावेश असू शकतो. यासाठी अनेक शल्यक्रिया पर्याय उपलब्ध आहेत. उपचारांच्या संयोजनाचा सामान्यतः चांगला परिणाम होतो. भावनिक समर्थन प्रदान करण्यासाठी समुपदेशन देखील उपयुक्त ठरू शकते. मान आणि चेहरा यावर डाग असल्यास आणि ते 3 वर्षापेक्षा जास्त नसल्यास उपचारांना काही आठवडे लागू शकतात. जर हात आणि पायांवर डाग असतील तर तेथे 3 वर्ष

0: पेक्षा जास्त काळ असेल तर यासाठी काही महिने लागू शकतात. आठवड्यातून 2-3 वेळा फोटोथेरपी सत्रे केली जातात. शरीराच्या मोठ्या क्षेत्रावरील स्पॉट्ससाठी क्लिनिक किंवा रुग्णालयात संपूर्ण शरीरावर उपचार आवश्यक असू शकतात. प्राचीन जगामध्ये वैद्यकीय स्रोत जसे की हिप्पोक्रेट्स बहुतेक वेळा त्वचारोग आणि कुष्ठरोगामध्ये फरक करत नाही. बहुतेकदा या रोगाचे गट एकत्रित असतो. अरबी साहित्यात अलाब्रेस हा शब्द विटिलगोशी संबंधित आहे. हा शब्द कुराणात सापडला आहे. त्वचा रोग हे नाव रोमन ऑलस कॉर्नेलियस सेल्सल यांनी त्यांच्या क्लासिक वैद्यकीय मजकूर यामधून वापरला आहे. त्वचा रोग या शब्दाची व्युत्पत्ती त्वचा रोग दोष किंवा दोष यांचा अर्थ असा होतो असे मानले जाते. प्राचीन जगामध्ये वैद्यकीय स्रोत जसे की हिप्पोक्रेट्स बहुतेक वेळा त्वचा रोग आणि कुष्ठरोगामध्ये फरक करत नाही. बहुतेकदा या रोगाचे गट एकत्रित केले जातात. परंतु विटिलगो आणि कुष्ठरोग हा संपूर्णतः वेगळे आजार आहेत हे सिद्ध झालेले आहे.
1: आत्ताच आपण ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केलं होतं पल्लवी सपकाळे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात. FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
6: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने हिऱ्यांचे असो वा मोत्यांचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा.
7: पुन्हा गाडगे आणि सन्स गेली 12 वर्षे आपल्या विश्वासास खरी उतरलेली सुवर्ण पेढी. JK टॉवर्स राजापेठ अमरावती.
8: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
9: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
8: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
9: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
10: गीत गंगा
1: श्रोते हो, मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवते ती सध्या काय करते या चित्रपटातील हे गीत.

श्रोत्या आताच आपण विदित पाटणकर यांच्या सुरात ती सध्या काय करते या चित्रपटातील गीत ऐकलत. विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं विश्वजीत जोशी यांनी.

0: श्रोते, आताच आपण सैराट या चित्रपटातील गीत ऐकलं अतुल गोगावळे यांच्या सुरात. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.
1: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
2: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस?
2: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते.
3: केवायसी, सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

श्रोते हो, आताच आपण शंकर महादेवन, जान्हवी प्रभू अरोरा यांच्या सुरात मितवा या चित्रपटातील गीत ऐकलं. मंदार सुळकर यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.

श्रोते हो, आताच आपण प्रेमाचा गुलकंद या चित्रपटातील गीत ऐकलं. तर रोहित राऊत आणि साथीदारांच्या सुरात सचिन मोटे यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अमीर हडकर यांनी.

श्रोत्या आताचं पण वैशाली सामंत आणि सुदेश भोसले यांच्या युगल सुरात चल लवकर या चित्रपटातील गीत ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं अनिल मोहिले यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण बेला शिंदे यांच्या सुरात कामिनी फडणीस यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं शशांक पवार यांनी. या गीतासोबतच गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीतगंगा.
0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण देऊन केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11 वाजत आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
4: पता: दस्तूर नगर, MIT

0: अमरावती, अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वरही। सकाळचे 11 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन।
2: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।
1: श्रोते हो, गीतगुंजन या कार्यक्रमातील स्मृतिकंद मध्ये अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक यांच्या माहितीवर आणि गीतांवर आधारित कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते। श्रोते हो, भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सदाबहार पार्श्वगायक म्हणून मोहम्मद रफी यांचा गौरव केला जातो। त्यांनी आपल्या जादुई आवाजाने हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायलीत। त्यांना संगीतातील योगदानासाठी 1967 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। चला तर मग आजच्या स्मृतिगंध या कार्यक्रमात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीतांचा मनसोक्त असा आनंद लुटूयात। पण श्रोते हो, जीवनात प्रत्येकाच्या एक दिवस खूप खास असतो, तो कसा तर ऐकूयात या गीतातून। पण श्रोते हो, आरोग्य, यश, कीर्ती या सगळ्यांचा वर्षा होईल। मनातून मागणं आहे तुम्हाला, देव ते सर्व देईल। सुखात दिवस जाईल आणि सूर्यास्तही चंद्रप्रकाश देऊन जाईल। चला तर मग क्षणाचाही विलंब न करता ऐकूयात फर्ज या चित्रपटातील हे छानसं गीत।

श्रोते हो, आताच आपण मोहम्मद रफी आणि साथीदारांच्या सुरात फर्स या चित्रपटातील गीत ऐकलेत. आनंद बक्षी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रोते हो, आताच आपण आशा भोसले, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या सुरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

ऐकतो तेव्हा आताच पण मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या असुरात जीवनधारा या चित्रपटातील गीत ऐकलेत. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रोते हो, आताच आपण मोहम्मद रफी यांच्या सुरात उम्मीद या चित्रपटातील गीत ऐकलं. शकील बदायूनी यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांची युगल सुरात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना ऐकली. अभिमान या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं एस टी बर्मन यांनी.
1: मैं जिंदगी

श्रोतेहो आताच आपण मोहम्मद रफी यांच्या सुरात शाहीर लुधियानवी यांची शब्दरचना ऐकली. हम दोनों या चित्रपटातील या गीताला संगीत पथ केलं होतं जयदेव यांनी.

0: ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: श्रोते हो, छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गीतगुंजन कार्यक्रमातील स्मृतिगंधमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण सर्वात लोकप्रिय आणि सदाबहार पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या सुरातील गीतांचा आनंद घेऊयात।

आत्ताचं पण मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगल सुरात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना ऐकली. या दोघी बारात या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी.

श्रोते हो, आताच आपण मोहम्मद रफी आशा भोसले यांच्या सुरात जानी दुश्मन या चित्रपटातील गीत ऐकलेत. वर्मा मल्लिक यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

शोधा आताच आपण मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी यांच्या सुरात फर्स या चित्रपटातील गीत ऐकलं. आनंद बक्षी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रुतेहो अत्तासपन मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगलसुरात तुम हसी मे जवा या चित्रपटातील गीत ऐकलत. हसरत जयपुरी यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं शंकर जयकिशन यांनी.

0: श्रोती हा आताचा आपण आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगल सुरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. हम चोली या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोती हो आजच्या सर्व लोकप्रिय आणि सदाबहार पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या सुरातील गीतांचा स्मृतिगंध या कार्यक्रमात मनसोक्त असा आनंद घेतलात. आता मात्र वेळ झाली आहे ती आपली रजा घेण्याची. चला तर मग आपल्या रेडिओ मैत्रीला त्या रजा. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदर मोड करून पाळणा घर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीज कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो।
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध।
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत।
3: नमस्कार।
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली, हे सगळं आपण बोलत आहोत। या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना?
3: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले। शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पण होतो, बुशर पण होतो, विजार शिकवली। आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भरा भरा भरा हवा असतो यांना। मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार। पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं, आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं। असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली। मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीनवर नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले।
2: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळे हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे। पण दोघ जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते, मुलं येत राहतात, तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
3: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालुताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, असं म्हणून सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली। आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं।
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
3: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे। संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला, 60-70 बायका तरी नक्कीच होत्या। मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड, तर इतकं छान विक्री व्हायची, परंतु

0: जर पुरा ला जेव्हा माझा पापड उद्योग थांबला, पण आता ह्या बायकांना किती हाताला काम तरी द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, चार पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: आताही तुमचा पाळणाघर आणि संस्कार वर्ग दोन्ही
0: सुरू आहे.
1: काय काय असतं बरं,
0: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणाघर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं, म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात दोन दोन बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये, आणि असं माझं पाळणाघर जेव्हा सुरू झालं तेव्हा मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे साठायचे, त्यातून आमचे बचत गट तयार झाले. त्यातून
1: ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
0: सुरू झालं.
1: हे सगळं आता सुरू आहे.
0: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो, दर रविवारी मोठी भावंड येतात, आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे कामाला जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
1: बरं, मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता, आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात.
0: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत, सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाईपर्यंत म्हणजे 5:30 पर्यंत मुलं असतात आमच्याकडे. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी, म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
1: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
0: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा, शिकणारी पण मुलं आहेत, म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते म्हणजे मुलांनी हातवारी करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, बरोबर आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत, म्हणजे मुलांना अक्षर पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात अक्षरं. 4 ते 5 वयोगट आमचा, 6वं वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
1: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
0: पूर्ण.
1: आणि उत्सव पण तुमच्या
0: वेगळे होय,
1: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
0: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे, म्हणजे मुलांचे मुलांच्यासाठी सगळे, म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तेव्हा ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ दिवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवटच्या 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबाकडं बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारा दारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं हाच माझ्या लक्षात आलं, तर तशी मी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं, मुलांना म्हटलं बघ उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच सध्याकडे सांगत गेली उद्या होळी आहे, आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोंडावर हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढे येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारू की बाबांना ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढे आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं हे बघा, एकदा का मुलाला वेडवाकडं कसं जोर जोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार कसंही वागणार त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं वागायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की

0: वेडवाकडं बोलू नका, शिव्यात देत जाऊ नका. होय काकी, चुकलं माझं म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळे पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते, तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. आता शास्त्र शुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्निस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात. आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा, मुलाला चांगलं वळण लागलं. थोडक्यात मूल चांगलं, उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचा असा माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात?
0: ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या जी पूजा होते. आणि पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांची ही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालक सुद्धा त्याला इतके प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो. मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलाला तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत. तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठेच उल्लेख नाही. आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी. त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता पिटतील. म्हणजे हा संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय, अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो. आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळे पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात. आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी आणि त्या मुलाला मी सुसंस्कारित करीन आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग, पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे. तर काय सांगा, समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा आहेत की समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी. आणखीन तसले संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असते तर रोज तिन्ही सांजेला कातर वेळेला आयाने सुद्धा टीव्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं. म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे वागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला दिव्याला प्रकाशाला नमस्कार करावा आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं काम ही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपड्यात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षण अधिकारी झाले आहे. लमान तांड्यासाठी तो काम करतो. म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतोय,
1: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी.

0: पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे. ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते. तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत, 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे. त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो मी. त्याचा स्वतःचा जो काही उद्योग त्याने सुरू केला तो, त्याला मी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्याने, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
1: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल.
0: मला असं वाटतं मी दागिन्याने मढली असं वाटतं मला ही मुलं बघितली.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणा घर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणा घरात आज 100 अधिक मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा पण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA ची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे, त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यंते तत्र रमंते देवताः. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःच स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता? हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजयोग्नी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुरवाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील विसरल फॅट कमी होते. उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्य

कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मलासनासारखी आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षणमुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंद स्नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून, धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी न दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा, दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्तांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं, इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही, आणि पाहता पाहता विरला असा की आकाशा वेगळा तो उरलाच नाही, आकाशा वेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो, अस्तही होतो.

तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्त ही होतो तसे संपती श्वास, उदया ठाई विलयनांदतो अस्तित्वास प्रयास, उदया ठाई विलयनांदतो अस्तित्वास प्रयास, अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या, हे जीवन एक तपस्या, कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी, यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाणशी दोरी अन्य काय ते नेणे, सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या। अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील। मी ही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला। ही आपली आपली प्रेमाची परिभाषा की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखर रूप पण संपून जातं, मीठ पाण्यात विरणे साखरेचे विरघळणे समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे। प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण, कल्पना सहवासाच्या वेदना विरह व्यथेच्या प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे। प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची अनंताचा पथ आहे। व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्त स्वर स्नात होता प्रेमते गीत आहे। शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे। प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे। सागर तो खारट म्हणून अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे, तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी, देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी, बरसून रिता होताना तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला, पोसले किती वृक्षांना तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले, किती पांथस्थ किती प्रेमी किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी, मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा, तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला, काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील, की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा, पण कधी तळ्याच्या हृदयी पाहूनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन बिचारा उरला, की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात, या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्याने ही संपून जावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्याने ही संपून जावे। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी,

आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी. आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते. चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते. नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते. वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती. कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत. बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल. कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल. कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो. कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो. घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं. घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं. महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता. महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता. मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही. इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून. इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो. काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो. मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं. सोनं तेवढंच कसाला उरतं. किटाळते ते झडून जातं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं. छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल. कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. आता एक कविता जी मी स्वतः विषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे. जगणं हे नाही आहे की आपण

0: काय टप्पे टोणपे खातो, जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे, आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तोच आशय मांडणारी ही माझी कविता. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. मथन म्हणजे मंथन. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला. तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला. भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले. भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले. कि झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे. कि झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे. कि ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविन कसा जाऊ परतून. कि ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविन कसा जाऊ परतून. जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून. जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून. मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले. मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले. जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे.
1: प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आकाशवाणी सांगली केंद्र द्वारा केंद्र निदेशक कोल्हापूर रोड सांगली.

कोड नंबर 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88, आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com। याशिवाय फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत। ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।

उपक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर आपण देऊन केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 1 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. फूल खिलते हे बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी। इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही। कॉंगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू। आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून

जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोव्हाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलंय. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डोंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी NDA मधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 पेक्षा जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातलीय. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली

मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. कॉंगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 वर पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. DRDOच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. कॉंगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धर्मशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या,
2: आजच पेरा।
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ,
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ।
3: पता दस्तूर नगर, MIDC रोड, अमरावती।
4: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ।
0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। ठीक 3 वाजता आहेत। प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. आणि आता बातम्या विस्तृतपणे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसं निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकडे असलेल्या शाळांमध्ये 1 संस्कृत आणि 1 प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEनेही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी

तीन भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान दोन भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलंय. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 मध्ये तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% 80.2% झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्यांविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्धात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटले की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. या अंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना PMLA कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोहोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवर

भारताचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाइट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाइट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्याने यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतेऱ्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं, पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसे चा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
5: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 3:12 आणि 24 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते। ऐकूयात काही ठळक घडामोडी। एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली। एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एक तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे। शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले। केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे। धीरज सेठ हे येत्या 30 जूनला या पदाचा पदभार स्वीकारतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। पंजाबमध्ये सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली। तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोतेहो, आज आपण ठळक मराठी बातम्या ऐकल्या। या बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आल्या। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ।
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ।
4: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
5: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ।
6: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर। ठीक 5:03 आणि 38 सेकंद झालेले आहेत। पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: त्यानंतर 6:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुनीश शर्मा.

0: आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरला हरित शहर बनवण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. देशासमोर असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. आणि येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात वादळी पर्जन्यमानाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. नागपूर शहरामध्ये गेल्या 12 वर्षात अनेक विकास कामं झाली असून नागपूर शहराला एक हरित शहर बनवण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात 25 लाख वृक्षारोपण करण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी शाळा, विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष या सर्व भागधारकांना 2 ते 3 मीटर लांबींची झाडे देऊन एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि संवर्धनाची कामं हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्र सरकारच्या 12 वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांनी देखील पर्यावरण संवर्धन करण्यात हातभार लावला पाहिजे असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.
1: आणि विशेषतः यामध्ये एक पेड मा के नाम ही जी प्रधानमंत्र्यांची योजना आहे त्यात माझे आपल्यालाही अपील आहे की आपल्या फ्लॅट सिस्टीम मध्ये आपल्या घरामध्ये आपण एक पेड आईच्या नावाने लावावं आणि ते पेड मोठं करावं आणि नागपूर शहराला ग्रीन करण्याकरता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण मुक्त करण्याकरता या स्कीमला सहकार्य करावं.
0: यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारद्वारे राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. नागपूर शहरातील बाजारपेठांचं आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं रस्ते निर्मितीसोबतच रोजगार निर्मितीचं लक्ष सुद्धा साध्य केल्याचं ते म्हणाले. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत 10 लाख लोकांना प्रशिक्षित केलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रस्तावित नागपूर ते हैदराबाद द्रुतगती मार्गामुळे या शहरांदरम्यानचं अंतर केवळ 3.5 तासात कापणं शक्य होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे नागपुरात इंदोरा ते दिघोरी हा उड्डाणपूल 1 ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावलं. सुळे यांनी आज नागपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी विलीनीकरणाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. देशातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली.
2: देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार या सगळ्या परिस्थितीवर मात करणं याचं प्राधान्य आहे. मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात ज्याच्यातून देश जातोय माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी.
0: सरकारनं राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये डिजिटल प्रशासन आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा पुरवण्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील पंचायती राज विभागाशी संबंधित 2 उपक्रमांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीला सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी ग्रामस्तरावरील उपक्रम या श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला त्यांच्या ई आरोग्य धमणी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हास्तरीय ई गव्हर्नन्स उपक्रम श्रेणी अंतर्गत सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं उद्या 14 तारखेला ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र 6:15 ते 7:15 या कालावधीत होणार असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निःशुल्क क्रमांक

0: 1800-3157-7008 वर मिस कॉल देऊन पूर्व नोंदणी करणं आवश्यक आहे. हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला अलैह यांचा 26वा शरीफ आज ताजबाग दर्गा परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे. या निमित्तानं नागपूरसह देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं भाविक ताजबाग इथं दाखल होत आहेत. 26व्या शरीफच्या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी 8:30 वाजता पारंपरिक दस्तारबंदी समारंभानं करण्यात आली. त्यानंतर शमा महफिलचं आयोजन करण्यात आलं. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या वतीनं दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दर्गा परिसरातील लंगरखान्यात भाविकांसाठी लंगर वितरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी दर्गा परिसरात शमा महफिल, मिलाद शरीफ आणि सुफियाना कव्वालीचं आयोजन करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्याची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या प्रचलित योजनेअंतर्गत माहितीपट आणि लघुपट निर्मितीसाठी आतापर्यंत प्रत्येकी 10 लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जात होतं. या अनुदानात मोठी वाढ करून यापुढे प्रत्येक माहितीपट आणि लघुपटासाठी 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं. बाल प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट उपलब्ध व्हावेत या उद्देशानं राज्य शासन दरवर्षी बालचित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी 7-12 उताऱ्याची अट प्रशासनानं रद्द केली असून केवळ आधार कार्डवर आता खत मिळणार आहे. सुरुवातीला प्रशासनाकडून केवळ आधार कार्डच्या आधारे युरिया वितरण करण्यात येत होतं. मात्र अशा पद्धतीनं खत विक्री झाल्यास साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यानंतर प्रशासनानं आधार कार्डसोबत 7-12 उतारा सादर करणं बंधनकारक केलं होतं. मात्र अनेक शेतकऱ्यांना त्यामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सुधारित आदेश जारी करत 7-12 उताऱ्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. हवामान. नागपुरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास अल्पकाळासाठी मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचं दमदार आगमन झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. येत्या काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली इथं वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. उद्या देखील बुलढाणा, अकोला आणि अमरावती वगळता सर्व ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरला हरित शहर बनवण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. देशासमोर असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आणि येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात वादळी पर्जन्यमानाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: सारे गम पम धरे सागर सागर रे गम पम धरे सरे रे.

पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एक

एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे महसूल गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र

0: रामचंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँड अप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: लिखी जाएगी. नरेंद्र मोदी एक तरीके से जवाहरलाल नेहरू का रिकॉर्ड तोड़ दिया है. निर्वाचित एक प्रधानमंत्री के तौर पर सबसे लंबा कार्यकाल उन्होंने अपना पूरा किया है. और इसके अलावा एक दिन पहले ही केंद्र सरकार के 12 साल भी कंप्लीट हुए हैं. तो अब विकसित भारत की बहुत बात होती है, लेकिन एक ऐसा मंत्रालय जिसकी बात गांव गांव तक पहुंचती है, और सिर्फ बात नहीं, क्या वाकई में गांव के लोग उस बात को महसूस भी करते हैं? जी हाँ, हर घर जल और नल, ये एक ऐसी योजना रही जिसकी चर्चा सबसे ज्यादा 12 साल में रही. और हमारे साथ बेहद ही खास मेहमान

0: सुने कार्यक्रम
1: मोबाइल ऐप वरही कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग।
2: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
3: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल

खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

0: sports@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडचा जरूर उपयोग करा. हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
0: मी सुखदा. आणि मी रेवा. आम्ही खूप म्हणतो,
1: आम्ही चर्चा करतो,
0: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आनंदात
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
0: आपुलकी या घरात.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन

ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं. हैदराबादमध्ये डुंडीगुल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव MA बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशा वेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून

तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे, असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील, असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा तर कारमधील एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला, पण जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्शेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.